FM बँड 100 शेरे दोमेकाहर्ट्झचे लाईव्ह स्ट्रीमिंग जरी न्यूज ऑन AIR ॲप ते थोडा आपणा रेडिओ आकाशवाणी पटियाला समा मिळावची एस वेले स्वेदेची वाजके 5 मिनिट होरेने हुन पेशे प्रोग्राम अमृतवाणी।